0: नमस्तंगने नामे नमस्तंगने कामे नमस्तंगने ताते नमस्तंगने घाते
1: नमस्तंगतूते नमस्तंगभूते नमस्तंगलोके नमस्तंगशोके
0: नमस्तंगने तापे नमस्तंगथापे नमस्तंगतिर्माने नमस्तंगने धाने
1: नमस्तंगाय नमस्तंगभाय नमस्तंगतर्वर्गे नमस्तंगसर्गे
0: नमस्तंगपरपोगे नमस्तंगसुजोगे नमस्तंगरंगे नमस्तंगापंगे
1: नमस्तंगमे नमस्तंगस्त्रमे नमस्तंगजलाश्रे नमस्तंगनिराश्रे
0: नमस्तंगाजाते नमस्तंगापाते नमस्तंग
1: नमस्तंगपेशे नमस्तंगनर्तामे नमस्तंगनर्वामे
0: नमो सर्वकाले नमो सर्वद्याले नमो सर्वरूपे नमो सर्वभूपे
1: नमो सर्वथापे नमो सर्वकाले नमो सर्वपाले
0: नमस्तस्देवाय नमस्तंगापेवे नमस्तंगजन्मे नमस्तंगसुवर्मे
1: नमो सर्वगौणे नमो सर्वपाणे नमो सर्वरंगे नमो सर्वभंगे
0: नमो कालकाले नमस्तस्द्याले नमस्तंगवर्णे नमस्तंगमर्णे
1: नमस्तंगजरारं नमस्तंगरतारं नमो सर्वधन्दे नमो
0: वंदे नमस्तंग निर्साके नमस्तंग निर्वाके नमस्तंग रहिमे नमस्तंग करिमे
1: नमस्तंग नान्ते नमस्तंग महान्ते नमस्तस्त्रागे नमस्तंग सुहागे
0: नमो सर्व सोखं नमो सर्व भोखं नमो सर्व कर्ता नमो सर्व हर्ता
1: नमो जोगे नमो भोग भोगे नमो सर्व